0: हैप्पी
1: चिड़िया
0: बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे बदे ब